0: आणि तू आपलं भाव म्हणले विसरणू दुष्पाणापणे त्याचे पेट गडबडता येणार आहे त्याच्या या पोटने तुम्ही कारण रे तुम्ही कारण काला घराची गाव म्हणता त्याच्या घरची मागी राहते संसार म्हणता तरी त्याची फिरकास मागी ना ती गप झाली पाप त्याची त्याच्या देण्याची अंकरी फालवण्यात आना त्याच्या आशेच्या वालीक उमेदीची शेळ लावून तू तुम्ही फाटी मुखार पळले रे तुम्ही फाटी मुखार पळले त्याच्या या फुटने तुम्ही करण रे तुम्ही करण लागे सांगचे शिकपी आमच्या धर्मान मुझ्या हाता पायाची कात धर्म मांगेली बास नातल्या सकाळी मोठ्या मुझ्या घरा बागला येऊन आमका बास आहे ना तू या शेण कुट्टान म्हणे सकाळी पडे का आले साहेबीन ये ये बस बस काय नाही ना इना सांगी पेलीस न्याय गण जगटले जागे असो तमका समाधान करून धाडी गे झाल्यावर मुझे जीव हरायले साहेबीन
1: तांचे बाबा म्हणजे असले म्हणया माती पडून दी तांका
0: तांचे म्हणून नाही ना संसार हरू

0: सारखी वाटत गेल्यावर आमचा फोन मिळाला तुम्ही दमताय
1: तू संसार समा करून सुटलाय तू ज्या घरची गजाल अजूनही

0: झाली करता तुम्ही
1: बाई सर लिहिनागाडे झाली म्हटलं आणि कोणाकडे करते
0: ऑफिस बसून येतो जायला जाऊ
1: करंट बिल कान गेलं
0: होतं वैद्य कान गेला आज बांधता
1: उडासण बांध उडासण
0: गुळियो कान घे टायमार
2: बारा जाणा भुरग्यांक बसोंग ना तुका आजची हांव एकलीच बाई जितले काम असा तितले केल्यार पुरो
0: वीरा प्लीज भायर वसूंक नासल्यार रिक्षार वसून
2: तुवें म्हाका ऑर्डर करची गरज ना हांवें ड्रेस स्टिचींग करूंक दिला आणि म्हाका हाडूंक आसा सांजेर करेक्ट 5 वरां भितर पावलय बचाव नंतर वॉल आणि उशा कुडातून भायर पडा.

0: राजा अवतारण सत्य ना समझे हम सो एकलो नी तोन गरे ता उठोन उन उन छापी उन जो बाटे बसो मुझे कसी जानी
1: हाँ पिवंडो जाल्यार संसार पिवंडो गी मुझे एक सिल्ली क्वेश्चन अकाजा हाँ पिवंडो जाल्यार संसार पिवंडो गी
0: तू पिवंडो जाल्यान तुका संसार माली दिसता पहिले तू बरो जा मागीर संसार बरो जातलो
1: नोटीस पॉइंट योर रना
0: हांगा कोण तुझो बाबू न रे
1: कोणा कोणा की केदाळा केदाळा कितें कितें जावं कसा गे तें जाय दिस
0: आतां कितें हांव सांग पडलीं गी टेनिसा ये टेनिसा टेनिसा तुमकां कसो सांग
2: सकाळीं जिजा कशी जाली हे दनपराच्या जेवणाक दिसता कितें कितें खबर कितें
1: न्ही आनी करचें समान घेवन विचारचें
2: वो कितें जालायलो मागीर सासुरा कितें जाला आतां परतून
1: न्ही आनी करचें

0: सामान घेऊन स्टार्ट
1: केलं. कोण आहे घरचे सामान रे? किती झाले रे?
0: आले तई पाहे सुरवेर पत्रक सामान असा तई दोन त्या दुपारच्या रोकड लागी पावताना सोयीन सांभितर आहे.
1: तुझ्या सनियागत साहेबीनी त्या सोयीन सांभितर आहे.
0: दरोबान चोर रे वैलो बचाव नटला आत्ता पोलीस ओढतो.
1: अरे पोलीस ओढायला वस रे. इन सगळा पण रे वस रे.
0: अरे वस रे
1: वस रे वस रे.
0: मगर सोडताय.
1: अरे बापिया आणि ताने तुका उकलच्या बरी येणार का रे? या नमने एक सकाळी पडे एक नीस भरल्या बरी फियोसो हो मनीस आमच्या ख्रिस्तव समाजात एक आदर्श व्यक्ती. आणि तू म्हणताय साहेबीनी मुझे घर समाघर म्हणून गावच्या रातावळी दिस मुझी अर्धी जिनी जरली तर घर समाघर म्हाका वेळ कुणी काही मेळता सांग पळ तू.
2: आल्या
1: कोपरा आयो येता पान पडूक जागा मुखार.

येदोळ म्हणा सर, बोंगो या कोंगणी सामाजिक नाटक असो पहिलो वांटो आम्ही ऐकलो, नाटक असो मुखार सिल्लो वांटो फल्यांच्या प्रसारात आम्ही ऐकत आल्या. ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.

0: आणि तू आपलो भाव म्हणले विसरो न्हू दुस्पाना बरी ताजे पेपर बांधता येणार रे त्याच्या या फोटने तुम्ही कारण रे तुम्ही कारण कलाकाराची गाव म्हणता त्याच्या घरची मादी राहते संसार म्हणता तरी त्याची फिरदास मादी ना ती गप झाली पाप ताजी त्याच्या देण्याची अंतरी फालवून येता ना त्याच्या आशेच्या वालीक उमेदीची शेळ लावक तुम्ही फाटी मुखार पळयले रे तुम्ही फाटी मुखार पळयले त्याच्या या फुटने तुम्ही करण रे तुम्ही करण अरे देणे सकडांग येना आईला नी भाऊ आना एका देण्यावंत कलाकाराक पाठिंबो करचो सो पाठिंबो तो तुम्ही देऊना रे तो तुम्ही देऊना वसोस तुझे काम कर आता किद्या तुझ्या लागी सांगचे शिकपी आमच्या धर्मान मुझ्या हाता पायाचे गात धर्म मांगेली बास नातल्या सकाळी मोठ्या मुझ्या घरा बागला येऊन आमका बास आहे तू याद शेण कुट्टान म्हणे सकाळी पडे का आले साहेबीन ये ये बस बस काय नाही ना इना सांनी पेलीस न्याय गण जगटले जाग्याचो तमक समाधान करून धाडी केला जाल्यार मुगे जीव हरायले साहेबीन
1: तांचे बाबांचे असले म्हणया माती पडून दी तांका
0: तांचे म्हणून नाही ना संसार हर सकडं आसले पुरा मी ते फोडो आणि फोडो नाटल्या बरे असा उने तो अपराध आमचे तांच्या काय तिथून काय सारखी वाट दा केल्यावर आमका फोन मिळत तू किती म्हणताय
1: तू संसार समा करून सुटलाय तू ज्या घरची गजाल अजूनही नीट करू तू का तांका तू तांका जर जाऊन 3 महिने झाले धाकटो कसो कसो काम ना जबाबदारी ना चार थर नट्यां घेऊन खावालयता पाप ताच्या तोंडाक बोट दिल्या रे साबों कळना त्या चेड्याक तसल्याक एक छेड वाढला मोरा बसपनाचे म्हणता
0: बा अरे ना तू बेस्ट मुझी तकली काही ना का सकाळी बडे उठ ना का

0: कोरिया मनो नाइली आचा आउतारन सत्य ना समझेने आम सो एकलो नी तोन गरे ता वो टोन उन उन चापी उन जा वाट्टे को सो मुझे कशी जानी
1: निलोर
0: संसार
1: संसार मुझे एक सिल्ली क्वेश्चन अकाजा हाउ पिउंडो जलर संसारी पिउंडो गी
0: तू पिउंडो जलन तुका संसारी या माले दिसता पहिले तू बरोजा मागे संसारी बरोजा तोलो
1: नो दिस पॉइंट योर रना
0: आना कोण तुझो बाबू न रे
1: कोणा कोणा की केदाला केदाला किते किते जाऊ कसा गी ते जायजेस
0: आरे किते आसा पडलिंगी
2: टेनिसर

येदोळ म्हणा सर बोंगो या कोंगणी सामाजिक नाटक असो पहिलं वंटो आम्ही ऐकलो नाटक असो मुखारसिल्लो वंटो फल्यांच्या प्रसारात आम्ही ऐकत आल्या ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.